नमो श्रावणे समस्ति नदाने नमस्तमं निर्दाते नमस्तमं परमाते नमस्तमंगा गंजे नमस्तमंगा पंजे नमस्तमंगा काले नमस्तमंगा पाले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राजराजे नमो साजे नमो साहे नमो माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सो सुखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतंग नमो सर्वपीतंग नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृष्णं नमो सर्वरंगे त्रिभंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे आखिज्जे आपिज्जे समस्तं प्रसिज्जे कृपालं स्वरूपे कुकर्मं वाराणसी नमो जीव जीवं नमो बीज बीजे आखिजे अभिजे समस्तं प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं वाराणसी।